गावे तोहनो पौन पाणी वै संतर, गावे राजा धर्म निवारी, गावे हे चेत गुप्त लिख जाने, लेख लेख धर्म विचारी, गावे ईश्वर ब्रह्मा देवी सोहन सदा सवारी, गावे इंद्र दासन बैठे देवत्या दर नाले, गावे सिद्ध समाधि अंदर।